अदे नमस्तं अशिदे नमस्तं अगाधे नमस्तं अगंजे नमस्तं अपंजे नमस्तं उदारे नमस्तं अपारे नमस्तं सुएक नमस्तं अनेक नमस्तं अभूते नमस्तं अजूपे नमस्तं निर्कर्मे नमस्तं निर्परमे नमस्तं निर्देशे नमस्तं निर्पेशे नमस्तं नृनामे नमस्तं नृकामे नमस्तं नृताते नमस्तं नृकाते नमस्तं नृतूते नमस्तं अभूते नमस्तं अलोके नमस्तं अशोके नमस्तं नृतापे नमस्तं अथापे नमस्तं त्रिमाने नमस्तं निदाने नमस्तं अगाहे नमस्तं अबाहे नमस्तं त्रिवर्गे नमस्तं असर्गे नमस्तं प्रपोगे नमस्तं सोजोगे नमस्तं अरंगे नमस्तं अपंगे नमस्तं अगम्ये नमस्तस्तरम्ये नमस्तं जलाश्रे नमस्तं निराश्रे नमस्तं अजाते नमस्तं अपाते नमस्तं अभजवे नमस्तस्त अजवे अदेशं अदेशे नमस्तं अपेशे नमस्तं नृतामे नमस्तं

देवैनमस्तं अपि वैनमस्तं अजन्मे नमस्तं सुवनमे नम सर्वगौने नम सर्वपौने नम सर्वरंगे नम सर्वभंगे नम कालकाले नमस्तस्तदयाले नमस्तं अवर्णे नमस्तं अमरणे नमस्तं जरारंग नमस्तं कृतारंग नम सर्वतन्धे नमोस्त अबंधे नमस्तं नरसाके नमस्तं निर्वाके नमस्तं रहीमे नमस्तं करीमे नमस्तं अनंते नमस्तं महंते नमस्तस्तरागे नमस्तं सुहागे नम सर्वसुखं नम सर्वपोखं नम सर्वकर्ता नम सर्वहर्ता नम जोग जोगे नम भोग भोगे नम सर्वदयाले।

सर्वपीतं नमो सर्वज्ञानं नमो परमतानं नमो सर्वमंत्रं नमो सर्वजंत्रं नमो सर्वदृशं नमो सर्वक्रीशं नमो सर्वरंगे दृपंगीयनंगे नमो जीव जीवं नमो बीजय खिज्य अभिज्य समस्तं प्रसिज्ये कृपालुं स्वरूपे कुकर्मं प्रणाशी सदा सर्वदा रिद्ध सिद्धं निवासी चरप्रशान्तौ त्वया प्रसादं अमृतकर्मे अमृतर्म्य खलजोगे।

सचे तेरे खंड सचे ब्रह्मण सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर्व विचार सच्चा तेरा अमृत सच्चा दीवान सच्चा तेरा हुकुम सच्चा फरमान सच्चा तेरा क्रम सच्चा निशान सच्चे तुदा खैला करोड़ सचे सब थान सचे सब जोर।